ना कोई, तू जोग जोग एको, सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई, तुद आपे पावै सोई, वरतै जी तू आपे कर है सोई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावै करते के जी, जो सब सह का जानोई।

दुख कने कोई न जाने तुमरायांत ऊचे दे ऊचा पग सागल समागिरी तुमरा सूतर तारी तमते हो वे सो आगे आका

जाचा प्रदान कर कृपा देवो हर नाम सदा सदा प्रभु गावो सा प्रश्न आवो